यारवे हिक डू हिक चाणे हौ किस चिते या हिक डू हिक चाणे अनक प्यारे नित कर दे भोग बिलासा तिना देख।

जे प्रभ पावे ता महल बुलावे, सब दे पेल दे तो पत पावे, कर कर वेख खपे जल जावे, साचे साचे साथ समावे। सप्तमी सप्तम को शरीर सात समुद्र परे निर्मल नी

गुरमुख बाणी अगड़ कड़ावे, गुरमुख निर्मल हर गुण गावे, गुरमुख पवित्र परम पद पावे, गुरमुख रोम रोम हर त्यावे, नानक गुरमुख साज समावे, गुरमुख परचे वेद विचारी, गुरमुख परचे तरिये तारी, गुरमुख परचे सो शब्द ज्ञानी, गुरमुख परचे अंतर विद जानी, गुरमुख पाये अलख अपार, नानक गुरमुख मुकत द्वार, गुरमुख अकथ कथे विचार, गुरमुख

नाभि कमल स्तंभ न हो तो निज कर बस्तो पवन अनुरागी रूप न रेख्या जात न होती तो अकुलीन रहतो शब्द सोसार दौन गगन जब तबे न हो तो त्रिभुवन ज्योत आपे निरंकार वर्ण पेख असरूप सो एको एको शब्द विडाणी साच बिना सूचा को नाही नानक अकथ कहानी कित कित विद जग